प्रभात सुस्वागत आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन या प्रभात वेळी. आज सोमवार आहे, आठवड्याचा प्रथम दिवस. तसेच आज मे महिन्याची 18 तारीख. संगीत प्रेमी श्रोत्यानो, आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तेव्हा आजच्या या सकाळ बीज कार्यक्रमात तुम्ही आमची साथ देत असल्यास मी हृदयापासून तुम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी गणपतीच्या चरणापाशी प्रार्थना करून आपला कार्यक्रम या गौर गणेश भक्ती गाण्याने आरंभ करीत आहे.

नवे गीतकार आपला कौशल्य शक्तीने सुंदर गीतांची निर्मिती करीत आहे आणि सर्व श्रोत्यांनी त्या गीतांना खूपच आवडीने ऐकतात यातील मात्र संशय नाही. तर या प्रभातवेळी तुमची मनस्थिती मधुर गीतांद्वारे प्रसन्न करण्यासाठी आम्ही शक्यतो प्रयत्न करू. तर चला कार्यक्रमाची दुसरी भेट ऐकूया. रुबिक्स क्यूब या गीतसंग्रहातून घेतलेले हे गाणं जरा जरा मी झुरते जरा

विशाल मिश्रा व नीति मोहनी यांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर ऋषिको हो सादर करीत आहोत एम एस धोनी मूवी मधून घेतलेले हे गाणं घे ध्यास हा इन द व्हॉइस ऑफ संगीत हळदीपूर.

श्रुती रसिकहो सोमवारची प्रसन्न पहाट आहे मे महिन्याची 18 तारीख तुम्हा सर्वांना शुभ सोमवार या संगीतमय वातावरणात तुमचे अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे या प्रभात वेळी तर चला संगीत हरलीपूर यांच्या आवाजातल्या या गाण्यानंतर चला ऐकूया हे पुढील गीत

सकल बीस यकारी क्रमातेली अवेलची बहेट मंजे म्यूजिक लवर्स वन वे टिकेट मूवी मधून घेतलेले हे गाणं रेशमी रेशमी अनेक गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत.

संगीत प्रेमी श्रोत्यांनो, या प्रभात वेळी तुम्ही कुठेही असला तरी उत्साहाने आणि आनंदाने आपला सकाळ बीज मोठ्या उत्सुकतेने ऐकत आहात अशी मी अपेक्षा करते. तर चला या क्षणी ऐकूया द टायटल ट्रॅक टेकन फ्रॉम द मूवी भेटली तू पुन्हा. हे गीत ऐकून तुमच्या प्रियकराच्या किंवा प्रेसीची आठवण जरूर येईलच की.

प्रभात विली संगीत प्रेमी श्रोत्यांनो संगीतकाराच्या संगीत कौशल्याच्या आधारावर संगीत बद्ध केलेले गीत अत्यंत लोकप्रिय होऊन जाते. सरगम या सात सुरांच्या मधुर रचनेमुळे गीतांचा अभ्युदय होतो आणि ते संगीत सतत आणि सतत ऐकत राहावेसे वाटते. याच्या संदर्भातला एक दुसरा रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. रचना चंद्रशेखर सानेकरांची असून हे सुंदर रोमॅन्टिक गीत भावपूर्ण गीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहे स्वप्नील बांदोरकर. तू माझी कल्पना तू माझी संवेदना. तर चला या भावपूर्ण रोमॅन्टिक गीताचा लाभ घेऊया.

जिसे कहो संगीत सर्वाना जोड़ते एकत्र करते लोकांना प्रसन्न ठेवते लोकांना प्रसन्न राहण्यास मदत करते कोणत्याही मनस्थितीत असो संगीत सर्वांना उत्साहित ठेवते। तर या प्रभातवेळी तुम्ही जिथेही असाल मधुर गीत ऐकून आपले मन प्रसन्न ठेवा। हे पुढील गीत चला ऐकूया अमित राज व विला शिंदे या दोघांच्या सुमधुर आवाजात।

संगीत प्रेमी श्रोत्यानो या सुंदर रोमांटिक ट्रैक नंतर चला या पुढील प्रेम गीताच्या भावनांशी संलग्न होऊ. रोज वाटे तू दिसावे सोबती नेहमी असावे. सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे यांच्या सुरील आवाजात.

त्या सकाळचे पाहुणे 10 वाजले आहेत. संगीतमय कार्यक्रम चालू आहे म्युझिक लव्हर्स ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तर चला या क्षणी ऐकूया शुभांकर व ध्रुवन मूर्ती यांच्या आवाजातलं तू माझी प्रियतमा.

Harshavardhan Vavri, Sushanti Vasunali Sunavni, Yanja Vazatla Yakuligan Anantir, Sangita Primi Shrutano, Sakalbis Karikramati Sangata, Jalaiku, Amhiya Ganyane Karitahut, RJ Sumit Nikhil, Yanja Vazat, Majhe Dhig Primaho, Andana Sobat Deta Hai Mayuresh Shinde, आणि ह्याच गाण्यासहितच सादर करण्यात आलेला आजचा आपला हा सकाळबीज कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा उद्या याच कार्यक्रमात पुनश्च भेटूया. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित राहा, आपले मन प्रसन्न ठेवा या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.